गावन तुदनो साध बिचारे, गावन तुदनो जति सति संतोखी, गावन तुदनो वीर करारे, गावन तुदनो पंडित पढ़न रखी सुर, जुग जुग वेदा नाले, गावन तुदनो मोहनिया मन मोहन, सुरग माश पयाले, गावन तुदनो रतन उपाय तेरे, आठ साठ तीरथ नाले, गावन तुदनो जोद महाबल सूरा, गावन तुदनो खाणी चारे,

अवतार भूपोण आनंदी आनाथेन संगे परमाते नमो बानु बाने नमो बानु बाने नमो चंद्र चंद्रे नमो बानु बाने नमो गीत गीते नमो तानु तानु नमो नृत्य नृत्य नमो नाद नादे नमो पानु पाने नमो बाधु बाधे अनंगे आनामे समस्ते सरूपे प्रपंगे परमाते समस्ते विभूते कलंक बिना लेखलंकी सरूपे नमो सराजु राजु संग परम रूपे नमो जोग जोग संग परम चिते नमो राजु राजु संग परम विभृते नमो शस्त्र पाणे नमो अस्त्र माणे नमो प्रम ज्ञाता नमो लोक माता अभेखे अभर्मे अभोगी अभूते नमो जोग जोगेश्वरम परम जुगते नमो नित नारायणे क्रूर कर्मे नमो प्रेत प्रेत देवे सुधर्मे।

सच्चे तेरे खंड सच्चे ब्राह्मण सच्चे तेरे लो सच्चे आकार सच्चे तेरे करणे सर्व विचार सच्चा तेरा अमर सच्चा दीवान सच्चा तेरा हुक्म सच्चा प्रमाण सच्चा तेरा कर्म सच्चा निशान सच्चे तो दाखे लख करोड़ सच्चा सप्तान सच्चे सब जोर सच्चे तेरी सिफत सच्ची सलाह सच्ची

संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत

संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत

मन चंचल धावत पुन धावे साचे सूचे मै न पावे नानक गुरमुख हर गुण गावे गौड़ी गोवारेरी महला पहला होमे करत्या नह सुख होए।

संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत